0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः इति कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. प्रथमं प्रार्थनां कुर्मः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कनसू.

तुमच्या सोबत। आज आहे सोमवार 11 मे 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू। खरा आनंद म्हणजे स्वतः विसरून दुसऱ्यांना आनंद देणे। जो हे करतो त्यालाच खरं सुख मिळतं। आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते। टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील 1000वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला। 24 वर्षानंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्ब निर्मितीसाठीच्या साधनासह 3 यशस्वी आण्विक चाचण्या केल्या। दिवस होता आजचा। माउंट एव्हरेस्ट शिखर चढणाऱ्या 8 लोकांचं निधन झालं। दिवस होता आजचा। साल होतं 1996। ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या 4थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला, तोही आजच्याच दिवशी। मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली, तीही आजच्याच दिवशी। आता आजचे जन्मदिवस। सदाशिव अमरावपूरकर भारतीय अभिनेते यांचा जन्म आजचाच। ज्योत्स्ना भोळे गान सम्राज्ञी गायिका आणि अभिनेत्री लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा। हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानस भक्तिगीत ऐकत राहून 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ।

धोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, नवीन नातेसंबंध तयार होतील, विवाह योग जुळून येतील, दिवस चांगला असेल. वृषभ रास, वडीलधारांचा आशीर्वाद घ्या, जोडीदाराची साथ प्रत्येक कामात मिळेल, आरोग्य सामान्य असेल, सकारात्मक विचार करा. मिथुन रास, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ आहे, आज तुम्हाला योग्य उत्पन्न मिळेल, तुम्ही यश आणि कीर्ती मिळवण्यात यशस्वी व्हाल. कर्क रास, आज तुम्ही आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी उत्तम संधीचा लाभ घ्याल, प्रॉपर्टी डीलरसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. सिंह रास, अनावश्यक खर्च करणे टाळा, कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी अनुकूल बदल घडून येतील. कन्या रास, आज व्यापारी वर्गाने विचारपूर्वक काम करण्याची गरज आहे, आर्थिक समस्या कमी होतील. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केलिवण दोन्ही 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. विद्यार्थ्यांना आपल्या गुरुकडून सहकार्य लाभेल एखाद्या व्यक्तीवर गरजेपेक्षा अधिक विश्वास ठेवणे घातक ठरू शकते. वृश्चिक रास. झटपट पैसे कमावण्यासाठी एखाद्या चुकीच्या योजनेत पैसे गुंतवणे टाळा. अभ्यासात तुम्ही उत्तम प्रगती कराल. धनुरास. आपला आवडता एखादा छंद किंवा कलेत नैपुण्य मिळवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही एखादे नवीन काम करण्याचा विचार करा. मकर रास. रिअल इस्टेटशी संबंधित व्यक्ती डिस्काउंट देऊ शकतात. आपल्या व्यापारात काही बदल करण्यापूर्वी वरिष्ठ व्यक्तींकडून मार्गदर्शन अवश्य घ्यावे. कुंभ रास. जर तुम्ही ऑनलाईन व्यापार करत असाल तर व्यापार विस्तारासाठी नवीन योजना बनवणे आवश्यक आहे. पूर्वी अर्धवट राहिलेल्या योजनेवर काम करता येईल. आणि शेवटची मीन रास. सामाजिक स्तरावर नेटवर्किंगचा लाभ मिळेल. कुटुंबामध्ये तुमच्या सकारात्मक वर्तनामुळे लोक प्रभावित होतील. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र म्हणून 90.4 FM

0: आहे कधी। भक्तिमय सकाळ मध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी। भगीरथ प्रसाद त्रिपाठी, भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषा शास्त्रज्ञ व योगी पद्मश्री यांची आज पुण्यतिथी। रमेश लटके, भारतीय राजकारणी यांची पुण्यतिथी आजच। कृष्णदेव मुळगुण, चित्रकार व नृत्य दिग्दर्शक यांची पुण्यतिथी आजच आहे। या होत्या आजच्या पुण्यतिथीने। यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू। नमस्कार।
1: ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ, ಬೆಳಗಿನ ಶುಭೋದಯಗಳು. ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ನಿಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಯ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಸಮುದಾಯ ಬಾನುಲಿ ಕೇಂದ್ರ, ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM. ಇಂದು ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ಪ್ರಸಾರವಾಗುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ವಿವರ ಹೀಗಿದೆ. ಮುಂಜಾನೆ 8 ಗಂಟೆಯಿಂದ 8:15 ವಾರ್ತೆಗಳು, ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ 8:15 8:30 ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ 8:30 9 ಗಂಟೆಯವರೆಗೆ, ಮಧುರ ಮುಂಜಾನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ 9 ಗಂಟೆಯಿಂದ 9:30 ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आपण क्रमांक 5 च्या पुष्पौषधीची म्हणजेच बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आपण क्रमांक 5 च्या पुष्पौषधीची म्हणजेच सिरॅटोची माहिती घेणार आहोत. या औषधाचा कीवर्ड आहे ऐकावं जनाचं करावं मनाचं. चला तर मग सिरॅटो या औषधीची किंवा बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेऊ. सेंचुरी टाईपच्या व्यक्ती आत्मतेज हरवून बसलेल्या असतात, म्हणून इतर व्यक्तींच्या प्रभावाने वागतात, स्वतःचे निर्णय घेऊच शकत नाही. हे आपण पाहिलं, सेंचुरी टाईपच्या व्यक्तींना स्वतःच असं मत नसतं, तर सिरॅटो टाईपच्या व्यक्ती यापेक्षा भिन्न स्वभावाच्या असतात. अशी व्यक्ती हुशार असते, विचारी असते, त्यांची स्वतःची विशिष्ट मतही असतात, पण तरीही स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास नसतो. सारासार विचार करून योग्य निर्णय घेतील, पण कुणीतरी सांगितलं म्हणून त्या निर्णयाविरुद्ध अगदी मूर्खासारखे वागतील, आणि नंतर मग चुकीच्या निर्णयाचे काही वाईट परिणाम झाले की म्हणतील मी असं करायलाच नको होतो, असं असं करायला पाहिजे, हे खरं म्हणजे मला माहीत होतं, हे असं मग स्वतःचं खोटं सांत्वन करून घेतील. उदाहरणार्थ एका पेशंटनं लिहिलं होतं, माझ्या एका मित्रानं तब्येत सुधारण्यासाठी म्हणून मला अंडी खायला सांगितलं आणि त्यामुळे माझ्या सर्व तक्रारी पुन्हा सुरू झाल्या आहेत. डॉक्टर, खरं म्हणजे मला चांगलं माहीत होतं की अंडी मला लहानपणापासून कधीच पचत नाहीत. क्वचितच, पण कधी कधी ही व्यक्ती इतर अनेकांना एखाद्या गोष्टीबद्दल त्यांचं मत, त्यांचा उपदेश विचारील आणि नंतर मग स्वतःच्या मताप्रमाणे निर्णय घेईल, पण तो योग्य आहे ना याची खात्री वाटत नसल्यामुळे प्रत्येकाला त्याचं मत विचारण्याचा उपद्व्याप. निर्णय बदलणं शक्य असेल तर ते कोण भेटेल तो सांगेल त्याप्रमाणे आपला निर्णय बदलतील आणि तसं वागत राहतील. उदाहरणार्थ आजारी असतील तर त्यांना अगदी खात्री असते की अमुक औषधानं मला नक्की बरं वाटेल, पण हे कुठपर्यंत, तर आणखी कुणीतरी त्यांना येऊन सांगेपर्यंत की अरे तो अमुक अमुक डॉक्टर याच्यावर अगदी रामबाण औषध देतो बघ, त्या अमक्या तमक्याला अगदी 2 दिवसात बरं वाटलं, लगेच ते पूर्वीचं औषध बंद करून त्या डॉक्टरकडे जातील, पुन्हा आणखी कुणी सांगितलं म्हणून तो डॉक्टर सोडून तिसराच डॉक्टर गाठतील. हे लोक खूप बडबडे असतात, सारखं काहीतरी विचारत राहतील आणि इतरांना नको करतील. स्वयंपूर्ण आणि निश्चित स्वरूपाचा निर्णय स्वतःचा स्वतः घेऊ शकणाऱ्या लोकांबद्दल सिरॅटो टाईपच्या व्यक्तींना अत्यंत आदर वाटतो, पण शेवटी आपल्या स्वभावानुसार ते अशा व्यक्तींचं अनुकरण करणं सुरू करतात, तेही काही दिवसच, दुसऱ्या आदरणीय व्यक्तीची गाठ पडेपर्यंत. अशा व्यक्तींना सिरॅटो दिल्यास मात्र त्यांची अशी मनस्थिती बदलू शकेल. सारासार विचार बुद्धी, चांगला वाईट परिणाम जाणण्याची क्षमता वाढेल. एखाद्या कृतीचा योग्य अयोग्यपणा लक्षात घेऊन कोणत्याही बाबतीत आत्मविश्वासानं योग्य स्वरूपाचा ते निर्णय घेऊ शकतील. मग असा स्वयंपूर्ण निर्णय घेतला तोही बुद्धीच्या निकषांवर घासून की मग कुणी त्याविरुद्ध कसं का होईना, मत देईना, ते आपल्या निर्णयाला चिकटून राहतील. कुणीतरी म्हणतो म्हणून आपला निर्णय बदलणार नाही. आता काही व्यावहारिक उदाहरण पाहू. अजित, एका प्रतियश डॉक्टरचा एकुलता एक मुलगा. त्यावेळी त्यानं नुकतीच MBBS पहिल्या वर्षाची परीक्षा दिली होती. त्याच्या चेहऱ्यावर निराशा, वैतागाचे भाव अगदी स्पष्ट दिसत होते. त्याला अर्धशिशी किंवा मायग्रेनचा असह्य त्रास वरचेवर होत होता. थोडी चौकशी केल्यावर त्यानं सांगितलं की मला डॉक्टर होण्याची जराही आवड नाही आणि कधीच नव्हती. मला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून इंजिनियर व्हायचं होतं, पण वडिलांच्या इच्छेखातर स्वतःच्या मनाविरुद्ध असतानाही मला मेडिकल कोर्सला जावं लागलं. अर्थात मीही लगेच संमती दिली. त्यांनी फार दडपण वगैरे आणलं होतं असंही नाही, पण प्रत्येकाची इच्छा तीच होती की मी डॉक्टर व्हावं, घरचं मोठं हॉस्पिटल चालवावं. ही अपेक्षा चूक आहे असं नव्हे, पण मला त्यात इंटरेस्ट नाही. पहा, सिरॅटो टाईपच्या लोकांना चूक काय, बरोबर काय याची किती जाणीव असते, पण कळतं पण वळत नाही असंच काहीसं होतं. अजितच्या अर्धशिशीचं हेच कारण होतं. स्वतःच्या मनाविरुद्ध इंटरेस्ट नसताना किंवा आवड नसताना तो मेडिकलचा अभ्यास करीत होता आणि औचित्य समाधान वाटत नसलेल्या या व्यवसायात आयुष्यभर पडावं लागणार याची जाणीव सतत मनावर ताण यामुळं त्याला मायग्रेन सारखी सायकोसोमॅटिक तक्रार सुरू झाली. पहा, सिरॅटो टाईपच्या व्यक्तींना कृती केल्यानंतर वाटू लागतं मी असं न करता तसं करायला पाहिजे होतं. हे खरं म्हणजे मला माहीत होतं आणि नंतर मनाविरुद्ध कृती केल्याचा ताण त्यांच्यावर येतो आणि मानसिक तणावांमुळं शारीरिक आजारही जडतात. अजितला सिरॅटो तर दिलंच, पण मानसिक ताणामुळं त्याला आलेला चिडखोरपणा दूर करण्यासाठी इम्पेशन्स हे औषधही दिलं. यामुळे प्रथम त्याच्या मनाला एक प्रकारचा शांतपणा व स्थैर्य आलं. वडिलांना सांगून लवकरच त्यानं इलेक्ट्रॉनिक्सच्या कोर्सला ऍडमिशन घेतली. मेडिकल कोर्समध्ये घालवलेले 1.5 वर्ष फुकट जाणार ते जाऊ दे, पण आयुष्यभर आवडीचं नसलेलं काम नको असा स्वयंपूर्ण निर्णय त्यानं घेतला. मायग्रेनचा त्रास आपल्याला होत होता हेही तो विसरून गेला. शेवटी ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं, हेच खरं नाही का?
0: होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

अली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव जगभरात.

नेटवर्क बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 031-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE गणसो आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर रवी मराठे यांना. टीनेजर्स मुलांच्या समस्यांबद्दल ते बोलत होते, गेल्या भागात आपण त्यांना ऐकलेलंच आहे आणि आजही आपण त्याच विषयावरती ऐकणार आहोत. तेव्हा जास्त वेळ न घालवता आपण डॉक्टर रवी मराठे यांना ऐकायला सुरुवात करतोय. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE गणसो.
1: नमस्कार. टीनेजर मुलांच्या मुलींच्या समस्याबद्दल आपण बोलत आहोत. आपण आतापर्यंत शारीरिक, भावनिक आणि वर्तन दोषाबद्दल आपण बोललेलोच आहोत. आता आपण बघूया त्याच्या पुढचे भाग की ज्याच्यामुळे आपल्याला मुलांबद्दल समस्या निर्माण होऊ शकतात. सगळ्यात मोठी पालकांची भीती असते ती म्हणजे त्याला कुठलं व्यसन तर लागणार नाही ना. हो, ही भीती सकारण आहे आणि खरोखर आहे. आजकालचं जग, बाहेरचं जग बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की अगदी शाळेची मुलं गुटखा खातात, सिगरेट पितात, दारू पितात, हे आपण सर्वश्रुत आहे, आपण बघत असतो, समाजात बघत असतो. इव्हन TV किंवा मीडियामध्ये पण आपण ह्याच्याबद्दलचे गोष्टी वाचत असतो, पेपरमध्ये पण आपण गोष्टी वाचत असतो. तर ह्या गोष्टी आपल्याला कशा टाळता येतील? एक गोष्ट लक्षात घ्या की आपला टीनेजर जो आहे, मुलगा किंवा मुलगी, ह्याचं वयच असं आहे विचित्र आणि अडणारं की त्याला ह्या गोष्टीचं आकर्षण वाटू शकतं. आणि आकर्षणामुळं पटकन टीनेजरला आकर्षण वाटू शकतं आणि आकर्षणामुळे पटकन त्याच्याकडे तो खेचला जातो किंवा आकर्षित केला जातो. तर ते न होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ते आपण समजून घेऊया. टीनेजरच्या भावविश्वातला सगळ्यात महत्वाचा जो वाटा आहे तो म्हणजे पियर प्रेशर. पियर प्रेशर याचा अर्थ बरोबरच्या मित्रमैत्रिणींच्या मुलं आलेलं प्रेशर. जो ग्रुप असतो त्यांचा, शाळेतला असू दे, कॉलेजमधला ग्रुप असू दे, त्या ग्रुपमध्ये एक प्रकारचे रिस्क टेकिंग. काय होतं, केलं तर करून बघूया, एकदा केल्याने काय आपण व्यस्ताधीन होत नाही, एकदा ट्राय केल्यामुळे काय होत नाही, कूल आहे, चिल आहे, इन थिंग आहे, असं त्या लोक मुलं किंवा मित्रमैत्रिणी सांगू शकतात. तर ह्या पियर प्रेशरला किती बळी पडायचं किंवा किती ऐकायचं आणि किती नाही ऐकायचं ह्याच्याबद्दलचा सकारात्मक जर दृष्टिकोन आपण मुलात जर त्याच्या अंगात किंवा त्याच्या मनावरती बिंबवलात तर आपलं मूल ह्या प्रकाराला बळी पडणार नाही. एक गोष्ट आपण सांगू शकतो व्हिडिओद्वारे किंवा ऑडिओद्वारे किंवा डॉक्टरांच्याद्वारे की अशा प्रकारे होणारे दुष्परिणाम काय आहेत. प्रत्येक व्यसनाधीन माणसाला वाटत असतं की माझं माझ्या व्यसनावरती कंट्रोल आहे. असं नसतं. तर प्रत्येक व्यसन का म्हटलं जातं की ते व्यसन असतं आणि त्याचा ताबा हा ते व्यसनच घेतं. जसं म्हटलं जातं

0: की पहिला प्याला पिता ना दारूचा, त्याच्यावरती कंट्रोल तुमचा असतो, पण त्याच्यानंतर दारू तुमच्यावरती कंट्रोल घेते. तसंच प्रत्येक व्यसनाचं आहे, गुटखा असू दे, सिगरेट असू दे. तर ही गोष्ट आपण आपल्या पाल्याला, आपल्या मुलाला, टीनेजर मुलाला मुलीला व्यवस्थित समजवायला पाहिजे. खूपदा असं असतं की मूल तुमचं ऐकत नाही, आईवडिलांचं न ऐकणं हाच त्यांचा एक स्थायी भाव असतो. तर ते कोणाचं ऐकतात? तर आपण जरासं आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या मध्ये जर बघितलं तर खूपदा एखाद्या काकाचं, एखाद्या मामाचं, किंवा एखाद्या डॉक्टरचं, किंवा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचं तो टीनेजर अगदी मनोभावे पूजा करत असतो, सेवा करत असतो आणि त्याचा ऐकत असतो. त्याचा शब्द म्हणजे प्रमाण, मी ते ऐकणार. तर त्यावेळेला आपण स्वतःला सांगता, हा उपदेश तुम्ही त्याला त्या व्यक्तीकडनं घडवून जर आणला तर त्याचा नक्की उपयोग होईल. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, आपण काय करतो पालक म्हणून, घरात जर स्मोकिंग चालू आहे किंवा वडील स्मोकिंग करतात किंवा तंबाखू खातात आणि आपण मुलाला सांगितलं तू खाऊ नकोस, हे कितपत बरोबर आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे. आपल्या मुलाला जर चांगली सवय लावायची असली, चांगली सवय घरापासून सुरुवात पाहिजे, स्वतःपासून आपण चांगली सवय लागायला पाहिजे. शक्यतो आपल्याला वाटत असलं की आपल्या मुलांनी गुटखा खाऊ नये, आपल्या मुलांनी तंबाखू खाऊ नये, तर स्वतः देखील प्रयत्नपूर्वक ती सवय सोडवायला पाहिजे किंवा काढून टाकायला पाहिजे, एक आदर्श निर्माण करायला पाहिजे. हो बाबा बघ, मी तुझ्यासाठी ही गोष्ट सोडली आणि त्याच्यातनं माझे वाचणारे पैसे जे काही असतील, दिवसाचे 10-20 रुपये मी तुझ्यावरती खर्च करणार, मी तुला स्कूटर घेऊन देणार. जर त्याला असं लक्षात आलं की हो बघ, माझे आई वडील पण माझ्यासाठी काम करतायत, वडिलांनी स्वतःमध्ये इतक्या वर्षाची त्यांची सवय मोडलेली आहे आणि मला ते आदर्श घालून देत आहेत, तर वडील करू शकतात तर मी का नाही करू शकणार, ही गोष्ट पण मुलगा शिकू शकतो. अजून एक गोष्ट आहे की आत्माविष्कार किंवा त्याचा आत्मसन्मान किंवा सेल्फ इस्टीम म्हणतो, ते जर चांगलं असलं, स्वतःबद्दल जर तो खुश असला मुलगा, तर त्याला ह्या प्रकारचं व्यसन करायच्याकडं त्याचं पाऊलही हलणार नाही. तर एक लक्षात घ्या, तर त्या मुलाला स्वतःबद्दल छान वाटायला पाहिजे, मी काहीतरी करतोय, मी काहीतरी सकारात्मक करतोय, ही गोष्ट त्याला समजून यायला पाहिजे आणि ते घडवण्याचं काम देखील पालकांचं तुमचं स्वतःचं आहे. तर आता सांगितलं तसं सजगता राहणं, दुसरी गोष्ट त्याची कंपनी कुठली आहे, त्याचे मित्रमंडळी कुठले, त्याच्याबद्दलचं एक त्याच्यावरती वॉच ठेवणं, घरात किंवा आजूबाजूला त्याला व्यसनाच्या कडनं दूर होण्यासाठी पूरक असा व्यवहार निर्माण करणं, जसं की आता आपण म्हटलं तसं की तुम्ही समजा चुकून तंबाखू खात असला तर तुम्ही बंद करणं आणि आदर्श घालून देणं, ह्या गोष्टी जर आपण केल्यात तर आपण नक्कीच त्याला ह्याच्यापासून दूर ठेवू शकतो. अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जाते, आपल्याला कळतच नाही की आपलं मूल केव्हा व्यसनाधीन झालं, खूपच गुटखा खातोय, सिगरेट पितो किंवा ड्रग्स करतो, असं जर कुठल्याही पालकाच्या लक्षात आलं तर त्याच्यासाठी अनेक डी ॲडिक्शन सेंटर्स पण आहेत आणि त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. पण एक लक्षात घ्या पालकमित्रांनो, ही वेळ किंवा ही परिस्थिती आपल्या टीनेजरवरती येऊच नये असं जर तुम्हाला वाटत असलं तर त्याच्याशी संवाद साधा, त्याच्याशी संपर्क साधा आणि त्याच्याशी बोलायला लागा, त्याला आदर्श घालून द्या आणि हे वाईट कसं आहे ते नीट समजावून सांगा. तुम्ही स्वतः समजावून सांगा, काका मामाने समजावलेलं बरं किंवा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीने डॉक्टरने समजावलेलं बरं. आमच्या सेंटरमध्ये अनेक वेळा पालक आणि मुलं येत असतात आणि आम्ही त्यांना स्लाईड शोद्वारे कॉम्प्युटरवरती ही गोष्ट समजावून सांगत असतो की त्याचे होणारे तोटे काय आणि ते सोडल्यामुळे होणारे फायदे काय. तर नक्कीच तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता पालक मित्रांना.
1: छोटासा ब्रेक घेते कार्यक्रमामध्ये, ब्रेक नंतर पुन्हा डॉक्टर रवी मराठे आपल्यासोबत असणारच आहेत. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE कनसू. Listen close what I gotta say, 'cause you know there ain't no other way. Love is the message, eh? Y'all ready? Let's go. Yeah.

0: का स्वागत।
1: छोट्याशा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं। तुम्ही एकदा वेणुधोनी 90.4 KLE कनसुआ आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय डॉक्टर रवी मराठे यांना।
2: टीनेजर मुलांच्या समस्यांमध्ये आपण पाहत आहोत टीनेजर मुलांना येणारे प्रॉब्लेम्स। आता आपण डिस्कस करणार आहोत शैक्षणिक समस्या। हो, 7वी 8वी 10वी 12वी ही वर्ष खूप महत्वाची आहेत शिक्षणाच्या बाबतीत, आणि नेमक्याच त्या वयात किंवा त्या वयोगटात मुलगा टीनेजर त्या अडोलेसंट स्टेज मध्ये जात असतो, तर त्या इतक्या वादळी प्रवासात त्याला अभ्यासही करायचा असतो आणि त्या अभ्यासाला सामोरं पण जायचं असतं। तर काय होतं, खूपदा आपण शाळेत मूल असताना 6वी 7वीपर्यंत आपण त्याला काय फक्त मार्क मिळव अभ्यास कर एवढं सांगत असतो, पण एकदा 8वी 9वी सुरू झाली 10वीला मुलगा गेला की अरे बापरे अभ्यास कर, अभ्यास केल्यानंतर मार्क कसे मिळणार, मार्क नाही मिळाले तर ऍडमिशन कशी होणार, ऍडमिशन नाही मिळालं तर तुझं करिअर कसं होणार आणि तू पुढे काय करणार जीवनात, तू झिरो होणार आहेस, असं आपण जर त्याला रोजचं रोज हॅमरिंग करायला लागलो की अभ्यास कर अभ्यास कर म्हणून तर त्याच्या मागे दोषा लावायला लागलो, सतत दिवस रात्र त्याला शाळेतून आल्यानंतर क्लास लावणं ट्युशन्स लावणं आणि सतत अभ्यास कर म्हणणं ह्याच्यामुळे देखील बंडखोर प्रवृत्ती वर येऊ शकते। त्याच्यानंतर शाळा क्लासेस ट्युशन्स एक्स्ट्रा क्लासेस आणि शाळेव्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलर ज्या ऍक्टिव्हिटीज असतात ते एखादा खेळ आहे म्हणा आणि काहीतरी आहे हे करणं, घरकामाला मदत करणं, ह्या सगळ्यामुळं तो मूल इतकं थकून तमून जातं की त्याला काही करायचा उत्साहच राहत नाही। त्याच्यानंतर शाळेत जी व्यवधानं असतात वेगवेगळ्या प्रकारे त्याचं मन डिस्टर्ब होऊ शकतं, त्याच्यामुळे देखील त्याचा अभ्यासावरती लक्ष ओढू शकतं। तर त्याला काय करता येईल आपल्याला, एक लक्षात घ्या, आपल्या मुलाचं स्वप्न आहे ते स्वप्न सत्यात साकारण्याचं काम तुमचं पण आहे आणि तुमच्या मुलाचं पण आहे, तर त्याच्यासाठी प्लॅन करून व्यवस्थित प्रयत्न करायला पाहिजेत। दुसरी गोष्ट, त्याच्याबद्दल त्याच्याशी बोलून त्याचं एक वेळापत्रक जर आपण ठरवून दिलं किंवा खरोखर इतक्या ट्युशन्सची गरज आहे का, आमच्याकडे खूप मुलं येतात किंवा पालक येतात 9 ते साधारण 3 साडेतीन शाळा असते, सकाळी 7:30 ते 8:30 ट्युशन, नंतर 9 ते 3 शाळा, 3:30 घरी येतो, डबा खाल्ला खाल्ला नाही नाही किंवा तसाच परस्पर शाळेतून तो ट्युशन

0: ला 5-6 पर्यंत जातो, 6 ला घरी येतो, थोडीशे कामं करतो आणि परत अभ्यासला बस म्हणून सांगतो. एक लक्षात घ्या, 5 ला उठलेला मुलगा संध्याकाळी 6, 7, 8 ला अभ्यास करू शकेल का, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्याचं वेळापत्रक, शाळा, अभ्यास, दैनंदिन कार्यक्रम, थोडंसं करमणूक, मनोरंजन, व्यायाम, ह्याचा व्यवस्थित बॅलन्स व्हायला पाहिजे. ह्या वयातली मुलं बराबर वाढत असतात, त्यांच्या शरीराच्या गरजा वाढत असतात, आणि जर त्यांना आपण शाळा कॉलेजमध्ये भरपूर ट्युशन्स आणि बाहेरचं खाणं जे निकृष्ट असतं ते जर खायला लावलं तर त्यांची वाढ होणार नाही, त्यांची प्रगती होणार नाही. त्यांच्या उत्तम आहाराकडे किंवा सगळे चौरस आहार मिळतो का, त्यांना सगळे घटक मिळतात का, ह्याबद्दल आपण लक्ष देणं आवश्यक आहे. त्यांना व्यायाम मिळतो का, कारण त्याच्यामुळेच त्यांची शक्ती वाढू शकेल किंवा त्यांचा स्टॅमिना वाढू शकेल. आपण त्यांना जे खाणं देतो किंवा जो डबा बांधून देतो तो बरोबर आहे का, त्यांना जसं म्हणतात तसं पालेभाज्या फळं मिळतात का, दुधाचं प्रमाण जास्त कॅल्शियम फॉस्फरस मिळतो ते व्यवस्थित मिळतं का, किंवा प्रोटीन्स मिळतात का. प्रोटीन्स मिळण्यासाठी डाळी, दूध, अंडी, मटण, चिकन ह्यांचा आहारात समावेश आहे का हे आपल्याला बघायला पाहिजे. चौरसार आहे का आणि सकस आहे का, सात्विक आहे का, हे बघायला पाहिजे. उठसूट कॅन्टीनमध्ये खा, बाहेर खा किंवा वडापाव खा, ह्याच्यामुळं तब्येत तर तब्येत राहणारच नाही, ढासळून जाईल आणि त्याच्यामुळे स्टॅमिना पण राहणार नाही. तर शिक्षणात त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांच्या आहाराकडे पण लक्ष देणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अभ्यासात मदत करण्यासाठी आपण त्याचं वेळापत्रक बदलून द्या, शिक्षकाशी बोला, डॉक्टरशी बोला, तज्ज्ञ व्यक्तींशी बोला, नेमकं काय करता येईल, आपल्या स्वतःच्या मुलाशी बोला. एक गोष्ट, सकाळी उठून अभ्यास कर, ही गोष्ट जरी बरोबर असली तरी खूपशी मुलं इव्हनिंग पर्सन्स असतात, म्हणजे ते संध्याकाळी फ्रेश असतात, तर त्यांना असं वाटतं की ठीक आहे मी सकाळी शाळेत जाईन किंवा कॉलेजला जाईन आणि संध्याकाळी जरा जागून अभ्यास करेन. तर विचारून घ्या की किंवा आपल्यालाही समजून येईल की आपला मुलगा फ्रेश केव्हा असतो. त्यावेळेला जर आपल्याला सांगितलं की हां ह्यावेळेला तू प्लॅनिंग करून अभ्यास कर, तर अशा जर गोष्टी आपण छोट्या छोट्या गोष्टीं जर त्याच्याशी संवाद साधला आणि त्याला जर मदत केली तर नक्कीच त्याच्या शैक्षणिक क्षेत्र किंवा शैक्षणिक क्षेत्रात त्याची प्रगती होत जाईल. पालक मित्रांनो, सर्वांगीण दृष्टीनं मुलात बदल होण्यासाठी किंवा त्याचा विकास होण्यासाठी आपण एक टीम म्हणून काम करायला पाहिजे. टीम कोणाकोणाची? तुमची, मुलाची, शिक्षकांची, हेडमास्टरांची, डॉक्टरांची, आमच्यासारख्या तज्ज्ञांची, ही सगळी मिळून टीम त्या मुलावरती काम करते आणि त्याला व्यवस्थित घडवते. टीनएजर मुलांना येणाऱ्या समस्यामध्ये आपण बघणार आहोत आता सायकोलॉजिकल किंवा मनोविकासाची ज्या प्रॉब्लेम्स येतात, त्या अडचणी येतात, त्या आपण आता बघणार आहोत. खूप वेळा असं असतं की टीनएजरना सेल्फ इस्टीम म्हणजे आत्मप्रतिमा त्यांची खूप लो असते, स्वतःबद्दलचं त्यांचं मत खूप चुकीचं असतं, इन्फिरियॉरिटी त्यांना वाटते, न्यूनगंडचे शिकार होऊ शकतात स्वतःच्या दिसण्याबद्दल, वागण्याबद्दल, बोलण्याबद्दल, किंवा ज्या वेळेला एखादं मूल पाडून पूर्ण पुरुषात त्याचं रूपांतर होत असतं किंवा पूर्ण स्त्रीमध्ये रूपांतर होत असतं, त्यावेळेला जो मधला जो ट्रान्झिशन पिरियड आहे त्याच्यात ते मूल एक प्रकारचं वेगळंच दिसतं किंवा अडणारं दिसायला लागतं असं आपण म्हणूया, आणि त्याच्यामुळं पण त्याचा स्वतःबद्दलचा आत्माभिमान कमी झालेला असतो किंवा इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स आलेली असते. दुसरी गोष्ट, शाळेत कमी मार्क मिळणं किंवा IQ कमी असणं किंवा एखादी गोष्ट न जमणं, त्याच्यामुळं मी काहीच करू शकत नाही अशी भावना त्यांच्या मनात दृढ व्हायला लागते आणि नंतर मी काही कामाचा नाही आहे, मी काही करू शकत नाही किंवा मी काय करण्याला लायक नाही आहे अशी त्यांच्या मनात एक परिस्थिती निर्माण होऊ शकते. एक लक्षात घ्या पालक मित्रांनो, की देव जेव्हा मुलाला पाठवतो तुमच्या उठीत मुलाला घालतो, त्यावेळेला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाही, काही ना काहीतरी तो त्याला देऊन पाठवतो, काही ना काहीतरी चांगली गोष्ट त्याला देऊन पाठवतो. आपलं एकच काम आहे, प्रत्येक मूल 90-95% मिळवू शकत नाही पण त्याच्यात दुसरी कला, दुसरी क्षमता किंवा दुसरी कपॅसिटी असू शकते. एक लक्षात घ्या, डॉक्टर एडवर्ड गार्डनरने असं सांगितलेलं आहे, बहुआयामी बुद्धिमत्ता, ह्याचा अर्थ त्रिमिती ज्ञान असणं, सांगीतिक ज्ञान असणं किंवा सांगीतिक बुद्धिमत्ता असणं किंवा लॉजिकल मॅथमॅटिकल असणं किंवा शरीरांनी काहीतरी काम करणं, त्याला आपण बॉडी कायनेस्टिक बुद्धिमत्ता म्हणतो. ह्या अनेक प्रकारच्या इंटरपर्सनल बुद्धिमत्ता, जसं की लोकव्यवहार करणं, ही जर बुद्धिमत्ता असली तर ती मुलं मॅनेजमेंट क्षेत्रात पुढे येऊ शकतात. एक लक्षात घ्या, फक्त मार्क मिळवून आपण डॉक्टर, इंजिनियर किंवा काही होणं हे महत्त्वाचं नाही आहे, तर लोकव्यवहार येणं पण महत्त्वाचं आहे. समजा तुमच्या लक्षात आलं असलं की तुमचा मुलगा लोकव्यवहारात किंवा इंटरपर्सनल स्किल्समध्ये खूप स्ट्रॉंग आहे, आपल्याला एक लक्षात येईल की ही मुलं मॅनेजमेंट क्षेत्रात किंवा लीडरशिप क्षेत्रात खूप चमकतात, तर आपल्या मुलाला समजून घ्या, आपल्या मुलाशी आपण संवाद साधा आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की त्याला भावनिक काही समस्या येत आहेत का, तर ह्याच्याबद्दल आपण काम करायला पाहिजे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स ह्यांनी केलेल्या सर्वेक्षणांपासून लक्षात येतं की डिप्रेशन हा टीनेजर मुला मुलींच्यात आढळणारा एक प्रचंड प्रमाणात असलेला आजार आहे. 3 पैकी 1 मुलाला आजकाल डिप्रेशन असू शकतं किंवा होऊ शकतं असा रिसर्च सांगतो. आपल्या मुलावरती जो शारीरिक, सामाजिक, शैक्षणिक जो ताण येतो त्याच्यामुळं त्याची अँझायटी वाढू शकते, अस्वस्थता वाढू शकते, त्याच्यामुळे त्याला डिप्रेशन येऊ शकतो. तर हे आपण शोधून काढणं, समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर ह्याला उपाय काय? उपाय तर भरपूर आहेत, पण सगळ्यात सोपा, महत्त्वाचा आणि साधा उपाय म्हणजे आपल्या मुलाशी संवाद साधणं. संवाद याचा अर्थ बोलणं नव्हे, त्याच्या मनात शिरणं, त्याच्याशी बोलणं. म्हणजे काय संवाद साधणं? म्हणजे काय थोडक्यात मी सांगू शकेन. एक म्हणजे आपल्या मुलाला समजून घ्या, दुसरी गोष्ट आपल्या मुलाला समजावून घ्या, तिसरी गोष्ट त्याची समजूती घाला आणि प्रसंगी जरूर वाटले तर समज पण द्या त्याला. हे म्हणजे संवाद. त्याच्याशी एखाद्या 1-to-1, जसा की तोही वाढलेला आहे, तोही मोठा झालेला आहे, आणि त्याप्रमाणे आपण त्याला बाळ न समजता तो एक मोठा माणूस आहे असं समजून त्याच्याशी जर आपण संवाद साधला तर नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. तर संवाद साधल्याने आणि हेल्दी लाईफस्टाईल ठेवल्यामुळं, जसं की उत्तम आहार, व्यायाम, सुखसमाधान आणि संवाद, ह्याच्यामुळं अनेक मनोवैज्ञानिक किंवा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स सुटू शकतात. तुम्हाला असं वाटलं की तुमचा मुलगा खूप मूडी आहे किंवा डिप्रेस्ड आहे, तर त्याच्यासाठी आमच्यासारखे तज्ज्ञ माणसं आहेत, त्यांचा तुम्ही नक्की सल्ला घेऊ शकता आणि उपाययोजना करू शकता. खूपदा असं असतं की घरात मूल रागराग करतं, घरात भांडतं, घरात वादविवाद करतं, पण जर तुम्ही शाळेत विचारलं किंवा बाजूला विचारलं, शेजाऱ्यांची विचारलं, अहो तुमचा मुलगा किती चांगला आहे, किती समजूतदार आहे, किती चांगली कामं करतो, किती छान आहे आणि किती व्हॉलंटियर करतो आणि किती मदत करतो, असं जर तुम्हाला फीडबॅक येत असला, असं जर तुम्हाला समजत असलं, तर थोडंसं अंतर्मुख होणं आणि स्वतःकडे बघणं देखील आवश्यक आहे. एकच मूल घरात वेगळं वागतं आणि बाहेर चांगलं वागतं हे का? जसं आपण म्हणतो एकात्याने टाळी वाजत नाही, तसं आपल्याकडं पण थोडंसं अंतर्मुख होऊन बघणं आवश्यक आहे. आपण त्याला दर खेपेला घालून पडून बोलतो का? आपण त्याला दर खेपेला हे करू नको ते करू नको म्हणून सांगतो का? आपण त्याच्या विचारांना मत देत नाही का? आपण तो काय बोलतो त्याला आपण व्हॅल्यू देत नाही आहे का? आपण त्याचा परक्या लोकांच्या समोर अपमान करतो का? आपलं बोलणं, आपलं वागणं कसं आहे हे जरा पडताळून पहा आणि स्वतःच आत्मपरीक्षण करून बघा, थोडंसं आत्मचिंतन करा. मग आपल्याला लक्षात येईल की हो, थोडंसं माझं चुकतंय आणि माझ्यात योग्य तो बदल व्हायला पाहिजे. तर संवाद साधा, स्वतःत योग्य तो बदल करा, आणि बदल केल्यामुळे आपल्याला एक लक्षात येईल की आपला टीनेजर हा आपला मित्र होईल, सखा होईल, आणि तो तुमचा ऐकायला लागेल. आणि आत्ता ह्या टीनेजर वयात जे तुमचा एक भावनिक संबंध किंवा भावनिक बंधन निर्माण होईल तो पूर्ण जन्मभर कायम राहील. तर माझ्या पालकमित्रांनो, आपण आजपर्यंत ज्या समस्या येतात त्या बघितल्या. अजूनही आपण भेटणार आहोत, बोलणार आहोत टीनेजर मुलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत काय घडायला पाहिजे. आपल्याकडे जर काही प्रश्न असतील तर वेणुधुनीशी तुम्ही संपर्क साधाच, माझ्याशी बोलायचा प्रयत्न करा आणि आपण उत्तम भारतीय नागरिक घडवूया. आणि हे होण्यासाठी आपल्या सगळ्यांना ऑल दी बेस्ट, खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.
1: हा होता आजचे पाहुणे हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण डॉक्टर रवी मराठे यांना ऐकत होतो. पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्या आणि त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबत आपण कसं राहिलं पाहिजे, त्यांना कसं समजून घेतलं पाहिजे याविषयी त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. असा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याची प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 KLE कनसू. नमस्कार.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: KLE Academy of Higher Education and Research School of Music ವತಿಯಿಂದ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಬೇಸಿಗೆ ಶಿಬಿರ. 7 ವರ್ಷದಿಂದ 15 ವರ್ಷದ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಸಂಗೀತ, ತಬ್ಲಾ, ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಮತ್ತು ಭರತನಾಟ್ಯ. 15 ದಿನದ ಬೇಸಿಗೆ ಶಿಬಿರ 4 ಮೇ 2026 ಪ್ರಾರಂಭ. ಪ್ರತಿದಿನ ಮಧ್ಯಾಹ್ನ 3 ರಿಂದ 6 ಗಂಟೆಯವರೆಗೆ. ಶುಲ್ಕ ₹500 ಪ್ರತಿ ಚಟುವಟಿಕೆಗೆ. ಸ್ಥಳ KLE ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, JNMC ಆವರಣ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಅಥವಾ 9916467993 ಅಥವಾ 9096876447.

0: सैनिक कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट।

0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव येथे.
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल, बेळगाव येथे.
2: बेळगावचा नवा मानाचा शिखर, लग्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी, हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते.

पण बाई तू जा, जाऊ द्या मुंबई, लग्न कर, सुखान ना, आणि माझ्या विषूमुळे तुका जर काही त्रास झालो असत ना तर त्याच्या वतीने मी माफी मागते हा, पण राग नको धरूस बाई।

0: बघ ना ताई, खरं तर यो विशुदादा आमचो कोण नाही हा, पण आमचा सगळा काय हा.
1: तुमचा कोणी नाहीये म्हणजे?
0: म्हणजे अगो तू आमका ऐक.
2: छान दिसतेस. बरं चल, तुझ्या बाळ.

0: आता तरी मान्य कर तू त्याच्या प्रेमात पडली आहेस.
1: सिमी आय एम शिट स्केअर्ड. यशला फसवतीये का मी?
0: आय थिंक तू स्वतःला फसवते सारी.
2: किती हाडला
0: ते फोटो काढताय. चल चल. अरे चल ना.

0: plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते दहावी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: दिवसभर फार अस्वस्थ होती ती.
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

0: माँ बनने में हो रही है देर, इंतजार है खुशखबरी का। देयर इज वन नेम यू कैन ट्रस्ट, केली फर्टिलिटी सेंटर विद साइंस, सोल एंड सेंसिटिविटी। जिंदगी को दो नई शुरुआत केली IVF के साथ। आज ही विजिट करें केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेलगावी। फोन नंबर 08312551530 एंड 247377 एक्सटेंशन 1530।
1: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BFarm, PharmD, MPharm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740-6397-02। वेबसाइट आहे www.kleefarm.edu।

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा, समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377, एक्सटेन्शन 1530.
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ, अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रम.

साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नववा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: ಕುಡಿ ನಶೆ ಸಿಚಡುಗೈ.
1: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ವರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
3: ಕೆಎಲ್ಇ ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜ್ ಬೆಳಗಾವ್ ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷ 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये, 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-24-71-399 आणि 9740-63-97-02.

0: दिल्ली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: KLE Academy of Higher Education and Research School of Music ವತಿಯಿಂದ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಬೇಸಿಗೆ ಶಿಬಿರ 7 ವರ್ಷದಿಂದ 15 ವರ್ಷದ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಸಂಗೀತ ತಬ್ಲಾ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಮತ್ತು ಭರತನಾಟ್ಯ 15 ದಿನದ ಬೇಸಿಗೆ ಶಿಬಿರ 4 May 2026 ಪ್ರಾರಂಭ ಪ್ರತಿದಿನ ಮಧ್ಯಾಹ್ನ 3 to 6 PM ಶುಲ್ಕ 500 rupees ಪ್ರತಿ ಚಟುವಟಿಕೆಗೆ ಸ್ಥಳ KLE ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ JNMC ಆವರಣ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಅಥವಾ 9916467993 ಅಥವಾ 9096876447।
3: ಇದೀಗ ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ ವಾರ್ತೆಗಳು, ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಪ್ರಸ್ತುತಿ।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।